नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. 102.8 FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात विविध भारतीचं मुंबई केंद्र. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक भाद्रपद 17 शके 1948 म्हणजेच 8 सप्टेंबर 2026. श्रोते हो, पहाटेचे 5:55 आणि 44 सेकंद झाली आहेत. आमची आजची सभा आता सुरू होत आहे. या प्रसारणात आपलं स्वागत आहे. आपला आजचा दिवस आनंदात जाओ या सदिच्छेसह सभेची सुरुवात करीत आहोत मंगल ध्वनीनं.

आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार. मुंबई जागतिक भांडवलाचं केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारांमध्ये अमरावतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार. आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पुण्यात आंदोलन. परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय कृती दल राज्यभर संबंधित घटकांशी साधणार संवाद. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या परिषदेत डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात भारताला प्रमुख स्थान मिळवून देणं आणि आर्थिक समावेशन याविषयी चर्चा होणार आहे. क्षमता असलेला देश ते प्रभावी देश अशी भारताची ओळख निर्माण करणं हे जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रभावी वित्त तंत्रज्ञान परिषदेचं उद्दिष्ट आहे. नागरिक उद्योग आणि अर्थव्यवस्थांसाठी नवनवीन वित्तीय तंत्रज्ञानाचा विश्वासार्ह समावेशक आणि परिणामकारी उपयोग कसा करता येईल यावर या परिषदेतल्या संवाद सत्रांमध्ये चर्चा केली जाईल. देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर जागतिक भांडवलाचं केंद्र महत्वाचं केंद्र म्हणून वेगानं उदयाला येत आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीत ते काल गोव्यात पणजी इथं बोलत होते. राज्याची स्टार्टअप परिसंस्था आणि मुंबईचा वाढता जागतिक दर्जा या बाबींचा त्यांनी ठळकपणे उल्लेख केला. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसंच किनारपट्टीच्या सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी गृहमंत्रालय विशेष प्रयत्न करणार असल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात काल राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 प्रभागस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला. स्वच्छ वायू सर्वेक्षणाअंतर्गत राज्यस्तरीय कामगिरीसाठी पुण्यातले प्रभाग क्रमांक 4 आणि 7 तसंच अमरावतीमधला प्रभाग क्रमांक 12 यांची निवड करण्यात आली आहे. पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधल्या कथित गैरप्रकाराविरोधात काल पुण्यात एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम सहभागी झाले होते. या आंदोलनाआड विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे नवनाथ बन यांनी केला आहे. दरम्यान राज्यातली भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय कृती गटाची स्थापना केली आहे. हा गट राज्यातल्या 6 विभाग

भागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्याशी चर्चा करणार आहे। यातून त्यांच्या सूचना अडचणी आणि अभिप्राय जाणून घेतले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रकाद्वारे दिली आहे। एमपीएससी पेपरफुटीबाबत तक्रार दाखल होताच आयोगाने पोलिसात तक्रार दिली असून अशा घटना टाळण्याच्या उद्देशाने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे असं स्पष्टीकरण आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली। मराठा समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्र उपलब्ध व्हावीत यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतींमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। मराठा आरक्षणावरील निर्णयांच्या अंमलबजावणीसंदर्भात दृकश्राव्य माध्यमातून काल झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते। वंशावळी नोंदी आणि कायदेशीर नियमांचं पालन करूनच प्रमाणपत्र दिली जातील असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं। चालू शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी वैद्यकीय तसंच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे। सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसंच विशेष मागास प्रवर्गातल्या ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झाले आहेत त्यांना 4 डिसेंबरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करता येईल। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर नोंदणीसाठीचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागांसाठी 25 दिवसांचा असा समान असणार आहे। केंद्र सरकारनं तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात काल निर्देश दिले असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात दिली। यापूर्वी पश्चिम आशियातील संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या तणावामुळे हा कालावधी शहरी भागांसाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागांसाठी 45 दिवस असा ठेवण्यात आला होता। युवकांनी बौद्धिक क्षमता आणि देशाच्या सांस्कृतिक समृद्धीला नीतिमूल्यांची जोड दिल्यास विकसित भारत घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरेल असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला। नागपूर इथं झालेल्या माध्यम परिषदेच्या समारोप सत्रात ते काल बोलत होते। 2 दिवसांच्या या परिषदेत माध्यमं नेतृत्व कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध विषयांवर चर्चा झाली। चला शाळेत जाऊया अभियानाच्या माध्यमातून राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे। या अभियानाच्या माध्यमातून भौतिक सुविधा संस्कार आणि राष्ट्रभक्तीची जपणूकही करण्यात येईल असं ते म्हणाले। शालेय शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते। या अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सर्व शाळांना 8, 9, 22 आणि 23 सप्टेंबर तसंच 7 आणि 8 ऑक्टोबरला भेट देणार असल्याची माहिती भुसे यांनी यावेळी दिली। गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या हालेवारा आणि तोडसा इथल्या 2 आश्रमशाळांचं आदर्श आश्रमशाळांमध्ये तर बुर्गी आणि पैमा इथल्या जिल्हा परिषद शाळांचं आदर्श शाळांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे। या 4ही शाळांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ठोस आणि तातडीची पावलं उचलावीत अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातल्या सकल धनगर समाजानं केली आहे। याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे। यवतमाळमधलं आदिवासी बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांचं गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेलं ठिय्या आंदोलन काल मागे घेण्यात आलं। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवलं।
श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी काल त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकरसह राज्यातल्या सर्वच प्रमुख शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रावणी सोमवार निमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं कावड

0: यात्रा काढण्यात आली. पश्चिम घाट क्षेत्रातल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्याच्या 5 तालुक्यांमधल्या 311 गावांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी काल ही माहिती दिली. या क्षेत्रातल्या ज्या स्थानिक नागरिकांच्या हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे अशा व्यक्तींना 60 दिवसांच्या आत आपले आक्षेप किंवा हरकती लेखी स्वरूपात पर्यावरण मंत्रालयाकडे नोंदवण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार. मुंबई जागतिक भांडवलाचं केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारांमध्ये अमरावतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पुण्यात आंदोलन. परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय कृती दल राज्यभर संबंधित घटकांशी साधणार संवाद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ये विविध भारती का मुंबई केंद्र है. अभी आप सुनेंगे शेष कार्यक्रम भूले बिसरे गीत.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर। मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट तर गुजरातमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार। भविष्यातील सुरक्षित 6G दूरसंचार सेवा विकसित करण्यासाठी भारत अमेरिका आणि इतर 24 देशांच्या गटात सहभागी। संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी। आणि उत्तर प्रदेशातील 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर, आजही मुसळधार पावसाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। मुंबईत होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्ट परिषदेचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। नागरिक उद्योग आणि अर्थव्यवस्थांसाठी नवनवीन वित्तीय तंत्रज्ञानाचा विश्वासार्ह समावेशक आणि परिणामकारी उपयोग कसा करता येईल यावर या परिषदेतल्या संवाद सत्रांमध्ये चर्चा केली जाईल। वडोदरा इथं पंतप्रधान 35,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत। तसंच ते 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं 3 विभाग देशाला अर्पण करतील। त्याचबरोबर 9,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे। पश्चिम विभागातील राज्यांमध्ये आता कोणतेही वाद नाहीत ही महत्वाची बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। विभागीय परिषदांचं स्वरूप आता मर्यादित राहिलेलं नाही, या परिषदांच्या माध्यमातून जनहिताच्या योजनांच्या अंमलबजावणीवर काम केलं जात आहे असं शहा म्हणाले। गोव्यात पणजी इथं झालेल्या पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीत ते काल बोलत होते। विभागीय परिषदेच्या माध्यमातून राज्यांमधील नद्यांशी संबंधित अनेक वाद सोडवण्यात आले आहेत असंही त्यांनी नमूद केलं। महाराष्ट्र 33,872 स्टार्टअप्ससह देशात प्रथम क्रमांकावर असून देशाची वित्तीय राजधानी मुंबई ही जागतिक भांडवलाचं महत्वाचं केंद्र म्हणून वेगाने उदयास येत असल्याचं शहा म्हणाले। आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात काल राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार प्रदान करण्यात आले। यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7ला प्रभागस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला। राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना एकंदर 5,25,00,000 रुपये तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रभागांना 2,70,00,000 रुपयांची पारितोषिक प्रदान करण्यात आली। ही पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे। राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले। 6G नेटवर्कच्या विकासाला दिशा देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या एका आंतरराष्ट्रीय उपक्रमात भारत सहभागी होणार आहे। या उपक्रमात अमेरिकेसह इतर 24 देशांचा समावेश आहे। अमेरिकेतील मियामी इथं G20 इनोव्हेशन मिनिस्टेरियल बैठकीदरम्यान केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद आणि अमेरिकेचे वाणिज्य विभागाचे हॉवर्ड लटनिक यांच्यात बैठक झाली, त्यानंतर ही घोषणा करण्यात आली। यावेळी भारत आणि अमेरिका यांच्यात सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटर्सच्या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा झाली। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावं या मागणीचं लक्झेंबर्गचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री झेवियर बेटेल यांनी समर्थन केलं आहे। सध्याच्या जागतिक व्यवस्थेचं वास्तव प्रतिबिंबित करण्यासाठी या संस्थेत सुधारणा होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नवी दिल्लीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे। भारत आणि ब्राझील अशा प्रमुख देशांना सामावून घेण्यासाठी सुरक्षा परिषदेचा विस्तार केला जाऊ शकतो असंही ते म्हणाले। विद्यमान नकाराधिकार पद्धतीवरही त्यांनी यावेळी बोलताना टीका केली। बेटेल सध्या भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। संरक्षण मंत्रालयानं 3ही संरक्षण दलासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना संरक्षण खरेदी परिषदेनं काल मंजुरी दिली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली। या प्रस्तावांमध्ये भारतीय लष्करासाठी रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि आण्विक रेकी वाहनं, हाय मोबिलिटी इनो व्हेकल्स आदी नव्या तंत्रज्ञानाने सज्ज वाहनांच्या खरेदीचा समावेश आहे। भारतीय नौदलासाठी अरुद्रा रडारची खरेदी

मरीन गॅस टर्बाईन्सची रचना विकास आणि खरेदी यांसाठी आवश्यक असलेली मान्यता देण्यात आली. भारतीय हवाई दलासाठी लढाऊ विमानं मालवाहू विमानं आणि हेलिकॉप्टर्सची युद्धसज्जता वाढवणाऱ्या विविध प्रस्तावांना तसंच इतरही अनेक प्रकारच्या खरेदी प्रस्तावांना यावेळी मान्यता देण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर बुकिंगचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागांसाठी 25 दिवसांचा असा समान असणार आहे. केंद्र सरकारने तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात काल निर्देश दिले आहेत, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात दिली. यापूर्वी पश्चिम आशियाई संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीत गॅस बुकिंगचा कालावधी शहरी भागांसाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागांसाठी 45 दिवस असा ठेवण्यात आला होता. दिल्लीतील सत्यनिकेतन भागातील इमारत दुर्घटना प्रकरणी इमारतीच्या मालकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पटियाला हाऊस न्यायालयात काल हजर करण्यात आलं. न्यायालयाने घरमालक आणि त्याच्या पत्नीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर त्याचा मुलगा यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुलांचं वसतिगृह असलेली ही जुनी इमारत रविवारी कोसळली. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताची भूमिका जागतिक स्तरावर महत्वपूर्ण असल्याचं इराणनं म्हटलं आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या आगामी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघई काल पत्रकार परिषदेत बोलत होते. ब्रिक्स संघटना द्विपक्षीय व्यापार आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान सहभागी होणार आहेत. पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आर्थिक दबावाचा सामना करत असलेल्या इराणनं पेट्रोलचे दर वाढवले आहेत. डिसेंबरनंतर ही इराणनं केलेली दुसरी इंधन दरवाढ आहे. नवीन दरवाढीनुसार महिन्याला 110 लिटर या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक पेट्रोल खरेदी करणाऱ्या देशांना आता प्रतिलिटर 1,00,000 रियाल मोजावे लागतील अशी माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. ही दरवाढ डिसेंबरपासून लागू असलेल्या दराच्या दुप्पट आहे. इराण सध्या 67% वार्षिक महागाई दराचा सामना करत आहे. इंडोनेशियातील बालीमध्ये आयटीएफ M15 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत काल झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या करण सिंगनं पुरुषांच्या गटातील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. त्याने न्यूझीलंडच्या इसाक बेक्रॉफ्टचा पराभव केला. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाज आजच्या अंतिम स्पर्धेत 4 सुवर्णपदकांच्या लढतीमध्ये सहभागी होणार आहेत. पॅरा रिकर्व महिला सांघिक सुवर्णपदक लढतीत भारताच्या भावना आणि पूजा यांचा सामना चीनच्या लियांग क्युरोंग आणि चेन यू यांच्याशी होणार आहे. तर पॅरा रिकर्व पुरुष सांघिक सुवर्णपदक लढतीत भारताचे हरविंदर सिंग आणि विजय सुंडी यांचा सामना स्लोवाकियाच्या डेव्हिड इव्हान आणि डेनिस इव्हान यांच्याशी होईल. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बरेली, एटा, शाहजहापूर, बहराईच आणि लखीमपूर खेरी या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. या भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यानं बरेलीमधील सर्व शाळांना पुढील 2 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या मात्र रद्द करण्यात आल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट तर गुजरातमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार. भविष्यातील सुरक्षित 6G दूरसंचार सेवा विकसित करण्यासाठी भारत अमेरिका आणि इतर 24 देशांच्या गटात सहभागी. संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी. आणि उत्तर प्रदेशमधील 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर, आजही मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि महाराष्ट्र दौऱ्यावर असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. सातवा ग्लोबल फिनटेक महोत्सव आजपासून 11 सप्टेंबरपर्यंत होणार आहे. ग्लोबल फिनटेक फेस्ट हा जगातल्या सर्वात मोठ्या वार्षिक फिनटेक परिषदांपैकी एक आहे. धोरणकर्ते, नियामक, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार तसंच शिक्षण क्षेत्रातल्या संबंधितांना एकत्र आणणारा मंच म्हणून 2020 पासून ग्लोबल फिनटेक फेस्ट उदयाला आला आहे. एजंटिक कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान आणि इतर महत्वाच्या आणि नव्यानं उदयाला येणाऱ्या तंत्रज्ञानाचा नागरिकांवर, आस्थापनांवर आणि जागतिक अर्थव्यवस्थांवर कसा परिणाम होईल यावर या फेस्टमध्ये चर्चा होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधानांनी गुजरातमध्ये वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केलं. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं त्यांनी राष्ट्रार्पण केलं. या कॉरिडॉरमध्ये महाराष्ट्रातल्या न्यू उंबरगाव ते न्यू सफाळे आणि न्यू सफाळे ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या मार्गांचा समावेश आहे. तसंच 4 मालवाहू रेल्वे सेवांनाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. यात JNPT इथून निघणाऱ्या मालगाडीचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातल्या उरण इथं या अंतर्गत आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध गायक आणि आसाम विधान परिषदेचे माजी आमदार भारतरत्न डॉ भूपेन हजारिका यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. हजारिका यांच्या आवाजानं आसामच्या आत्म्याला आणि ईशान्य भारताच्या भावनेला पूर्ण देशात पोचवलं असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही भूपेन हजारिका यांना आदरांजली वाहिली. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आज पाळण्यात येत आहे. यानिमित्त शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी साक्षरता ज्ञान, संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडत असल्याचं नमूद केलं. त्यांनी लोकांना शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं आणि कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्याचं आवाहन केलं. सुशिक्षित आणि सक्षम नागरिक हा विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. राज्यात अनेक भागात गेल्या महिनाभरापासून पावसानं ओढ दिली असून पिकं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सरकारनं पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत देण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातले सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत गंभीर संकटात सापडले असून जवळपास 70% सोयाबीनचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्यासाठी सरकारनं युद्धपातळी उपाययोजना कराव्यात असं वडेट्टीवार म्हणाले. चालू शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसंच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसंच विशेष मागास प्रवर्गातल्या ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झाले आहेत त्यांना 4 डिसेंबरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करता येईल. गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यातल्या हालेवारा आणि तोडसा इथल्या 2 आश्रमशाळांचं मॉडेल आश्रमशाळांमध्ये तर बुर्गी आणि पैमा इथल्या जिल्हा परिषद शाळांचं मॉडेल शाळांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या शाळांमधल्या शैक्षणिक सुविधांचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची तालुक्यातल्या नांगपूर या गावात सुमारे 22 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. एका व्यक्तीनं आपल्या घराच्या परसबागेत अवैधरित्या गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई करत सुमारे 43.5 किलो गांजा जप्त केला.
चीनमध्ये सुरू असलेल्या AHF कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं दक्षिण कोरियाचा 7-3 असा पराभव केला. या विजयानंतर गतविजेत्या भारतीय संघाचे 3 सामन्यांमध्ये मिळून 7 गुण झाले असून उद्या चिनी तैपेई संघाशी होणारा सामना जिंकल्यास भारतीय संघाचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण। जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या महाराष्ट्रातल्या कॉरिडॉरचं उरण इथे उद्घाटन। रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात 2 जण ठार, किमान 10 जण जखमी। आणि अग्रमानांकित जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर झेवेर अमेरिकेच्या खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। न्यू साणंद ते न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव ते न्यू सफाळे आणि न्यू सफाळे ते न्यू जेएनपीटी हे 3 टप्पे आहेत। सुमारे 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून हे टप्पे विकसित करण्यात आले आहेत। याशिवाय न्यू साणंद, न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव आणि न्यू जेएनपीटी इथल्या मालवाहू रेल्वे सेवांना तसंच टांडा रोड ते वडोदरा दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला। वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा गेल्या 12 वर्षात देशाच्या बदललेल्या कार्यसंस्कृतीचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वडोदरा इथून केलं। आपण यंदा लाल किल्ल्यावरून विकासाच्या संकल्पाच्या सप्तधारांचा उल्लेख केला होता। त्यातली ही एक धारा ही गतिशक्तीची आहे। विकसित भारतासाठी वेगवान आणि सुलभ दळणवळणाची गरज आहे। हा कॉरिडॉर पूर्ण होणं हा विकसित भारताच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले।
1: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है। डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है। इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है।
0: या कॉरिडॉरची संकल्पना माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मांडलेल्या सुवर्ण चतुष्कोन प्रकल्पाचा भाग आहे। मात्र 2014 पर्यंत या मार्गाचं काम सुरू झालं नव्हतं। मात्र त्यानंतर सर्व अडचणींना दूर करून कॉरिडॉरचं काम पूर्ण झाल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3रा टप्प्यात येणाऱ्या जेएनपीटी बंदर परिसरातही महाराष्ट्र सरकारनं या कॉरिडॉरच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला होता। वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा सुमारे 1500 किलोमीटर लांबीचा 5 राज्यांना जोडणारा आणि 1,30,000 कोटी रुपये खर्चाचा रेल्वे कॉरिडॉर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। या कॉरिडॉरमुळे उत्तर भारताला पश्चिम भारताशी जोडलं जाणार असून जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार भारताच्या अन्य भागांमध्ये होणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। या कॉरिडॉरविषयी मुख्यमंत्री म्हणाले।

0: न्यू उंबरगाव ते जेएनपीटी ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती, जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे। कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे, त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये, पहिल्यांदा कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे।
1: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा म्हणाले। या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले। यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत। ही परिषद जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली फिनटेक परिषदांपैकी एक आहे। 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे। या परिषदेत धोरणकर्ते, नियामक घटक, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि इतर संबंधितांमध्ये वित्त क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून 3 दिवस श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत। भारत आणि श्रीलंकेदरम्यान दीर्घकाळापासून असलेली भागीदारी तसंच उभय देशातले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध महत्वाचे आहेत, असं राजनाथ सिंह म्हणाले। त्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलंय की भारताच्या नेबरहूड फर्स्ट आणि महासागर या उपक्रमातला श्रीलंका हा अत्यंत महत्वाचा भागीदार आहे। श्रीलंकेबरोबर फलदायी आणि सकारात्मक चर्चा होईल अशी अपेक्षा राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे। या दौऱ्यात ते श्रीलंकेतल्या भारतीय नागरिकांशीही संवाद साधणार आहेत। आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। साक्षरता लोकांसाठी, पृथ्वीसाठी आणि समृद्धीसाठी अशी यंदाची संकल्पना आहे। युनेस्कोतर्फे दिले जाणारे आंतरराष्ट्रीय साक्षरता प्रसार पुरस्कार आज मेक्सिकोमध्ये प्रदान करण्यात येणार आहेत। साक्षरता दिनानिमित्त दिलेल्या संदेशात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे की साक्षरतेमुळे ज्ञान, संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडतात। सुशिक्षित आणि सक्षम नागरिक हा विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। युक्रेनवर 72 तास हल्ले न करण्याची घोषणा केल्यानंतर रशियानं काल रात्री कीववर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र माऱ्यात 2 जणांचा मृत्यू झाला तर किमान 10 जण जखमी झाले। कीव शहरातल्या 16 ठिकाणी लष्करी आणि नागरी आस्थापनांचं या हल्ल्यात नुकसान झाल्याचं युक्रेनच्या लष्करी सूत्रांनी सांगितलं। काही इमारती कोसळल्या तर काही ठिकाणी आगी लागल्या। घटनास्थळावरून 10 जणांची सुखरूप सुटका केली असल्याचं युक्रेनच्या प्रशासनानं सांगितलं। इराणनं अतिरिक्त पेट्रोल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी इंधनाच्या दरात वाढ केली आहे। डिसेंबरनंतरची ही दुसरी दरवाढ आहे। नव्या व्यवस्थेनुसार महिन्याला 110 लिटरपेक्षा अधिक पेट्रोल खरेदी करणाऱ्यांना प्रतिलिटर 1 लाख रियाल मोजावे लागणार असून हा दर आधीच्या तुलनेत दुप्पट आहे। ढासळता चलन दर आणि घटत्या क्रयशक्तीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे। पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमध्ये वसतिगृहांची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं आज नकार दिला। दिल्ली विद्यापीठ परिसराजवळ सत्यनिकेतन इथं एका पीजीची इमारत कोसळून 7 जण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली होती। या प्रकारच्या जनहित याचिकेवर काल सुनावणी झाली असून ही नवी याचिका उद्या सुनावणीसाठी घेतली जाईल, असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या नेतृत्वातल्या पीठानं स्पष्ट केलं। भारतीय महिला हॉकी संघ आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज जपानला रवाना झाला। संघाचं नेतृत्व सलीमा टेटे हिच्याकडे असून शोड मारिन हे संघाचे प्रशिक्षक आहेत। आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा संघ 2028 लॉस एंजेलिस इथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरणार असल्यानं हे पदक जिंकण्याचं उद्दिष्ट संघानं ठेवलं आहे। सलीमा टेटे हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघानं विश्वचषक स्पर्धेत 5वं स्थान मिळवलं होतं, त्यामुळे सर्वांचं लक्ष संघाच्या कामगिरीकडे लागलं आहे। अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव यानं इटालीच्या लुसियानो डारडेलीरा

हिला 6-2, 6-2, 7-6 असं हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना नेदरलँडच्या बेटिक वॅन डे जॅडशल्प याच्याबरोबर होईल. प्रसिद्ध संगीतकार डॉ भूपेंद्र हजारिका यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. ईशान्य भारतातलं लोकसंगीत आपल्या चालींमधून अजरामर करणारे हजारिका यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात आला होता. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या मान्यवरांनी समाजमाध्यमावर हजारिका यांना आदरांजली वाहिली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची मागणी नोंदवण्यासाठीचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागासाठी 25 दिवसांचा असमान असणार आहे. केंद्र सरकारने तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात निर्देश दिले असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाजमाध्यमावरून दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या महाराष्ट्रातल्या कॉरिडॉरचं उरण इथं उद्घाटन. रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात 2 जण ठार, किमान 10 जण जखमी. आणि अग्रमानांकित जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेवेर अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचं उरण इथं उद्घाटन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करणार. गोंदिया जिल्ह्यात रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू, 11 जण जखमी. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्णपदकं पटकावली. देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं उद्घाटन करताना ते बोलत होते.
1: अब भारत चीप से लेकर शिप तक निर्माण की एक नई गाथा लिख रहा है. यानी पुर्जे भी हमारे और प्रोडक्ट भी हमारा. आत्मनिर्भरता की एक पूरी चेन भारत में ही बनेगी.
0: देशाच्या पश्चिमेकडच्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित रेल्वेमार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण आज मोदी यांनी केलं. याखेरीज 9,700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 3 रेल्वेमार्ग विस्तार प्रकल्पांची आणि 1,780 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. हा कॉरिडॉर दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मांडलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा भाग होता, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. मालवाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या 3रा टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे. उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णू देववर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. या कॉरिडॉरमुळे उत्तर आणि पश्चिम भारत जोडला जाणार असून जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कॉरिडॉरवरच्या सुविधांबद्दल त्यांनी सांगितलं.
2: न्यू उंबरगाव ते जेएनपीटी ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती, जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये पहिल्यांदा, कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे.
0: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णू देववर्मा म्हणाले. या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. ही परिषद जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली फिनटेक परिषदांपैकी एक आहे. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक घटक, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि इतर संबंधितांमध्ये वित्त क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून पाऊस न पडल्यानं सोयाबीनसह इतर पिकांवर संकट आलं आहे. त्यामुळे सरकारने नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यातला सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत गंभीर संकटात सापडला असून जवळपास 70% सोयाबीन पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडून ते पुन्हा कर्जबाजारी होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्यासाठी सरकारनं युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, असं वडेट्टीवार म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्यानं त्यांच्यावर सलाईन लावण्यात आलं आहे. मध्यरात्री त्यांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण खूप कमी झालं आणि तब्येतीच्या इतरही तक्रारी सुरू झाल्या. त्यानंतर मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांना फोन करून त्यांच्या मागण्यांवर आजपासून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर जरांगे यांनी सलाईन लावायला होकार दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोंदिया जिल्ह्यात नागरा इथं काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आणि 11 जण जखमी झाले. गोंदिया बालाघाट मार्गावर झालेल्या अपघातातले सर्वजण मध्य प्रदेशातल्या बालाघाटचे रहिवासी होते. जखमींपैकी काहीची प्रकृती गंभीर आहे. शिवसेनेनं पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांच्यासह एकंदर 7 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. बेजबाबदार वागणूक आणि पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई केल्याचं पक्षाच्या पत्रकात म्हटलं आहे. दहीहंडीच्या दिवशी जखमी गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडण्यावरून आणि कथित पैशांच्या प्रकरणांवरून पक्षाचे पदाधिकारी आणि रुग्णालय प्रशासनात वाद झाला होता आणि यावर एकंदर 17 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज या प्रकरणी पालघर पोलिसांनी राहुल घरत यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना 1 दिवसाची कोठडी दिली आहे. दरम्यान पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी आपल्यासमोर हजर व्हावं असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या आणि रुग्णालयात तोडफोड केल्याच्या तक्रारींवर पोलिसांनी कारवाई न केल्याच्या आरोपांवरून न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं त्यांना समन्स जारी केलं. न्यायालयानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेच्या 3 दिवशी भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्णपदकं पटकावली. स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा रिकर्व्ह दुहेरीच्या अंतिम फेरीत हरविंदर सिंह आणि विजय सुंडी यांनी स्लोवाकियाच्या खेळाडूंना 6-2 हरवून 3rd जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत सुवर्णपदक पटकावलं. कंपाऊंड प्रकारात तोमर कुमार आणि श्याम सुंदर स्वामी यांनी इराकच्या अल्दावूद अनवर आणि कादिम अब्बास यांचा 152-139 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या पॅरा रिकव्ह दुहेरीत पूजा जत्यान आणि भावना चौधरी जोडीनं जीनच्या खेळाडूंचा 6-0 पराभव करत रौप्यपदक मिळवलं. महिला दुहेरीच्या कंपाऊंड प्रकारात कांस्यपदकाच्या लढतीत भारताच्या पायल नाग आणि शीतल देवी यांना चीनच्या खेळाडूंनी पराभूत केलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर झेरेव याने इटलीच्या लुसियानो डार्डेरी याला 6-2, 6-2, 7-6 असं नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना नेदरलँडच्या बोटिक वॅन्डे जॅनशल्प याच्याशी होईल. स्त्रीभ्रूण हत्या रोखणं, बेकायदेशीर गर्भपाताला आळा घालणं आणि लिंग गुणोत्तर प्रमाणात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारनं नीलम गोर्हे यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी पक्षाच्या महिला आमदारांचं राज्यस्तरीय कृती दल स्थापन केलं आहे. हे कृती दल विविध रुग्णालयं, सोनोग्राफी आणि तत्सम केंद्रांना भेटी देऊन कायद्यातल्या तरतुदींचा भंग होत नसल्याची खात्री करेल. कायद्याच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी आणि अडचणींवर मात करण्यासाठी सरकारला शिफारसी करेल. या कृती दलाचा कार्यकाळ 3 असून त्यांना दर 3 सरकारला अहवाल सादर करावा लागेल. तिसरी राष्ट्रीय लोक अदालत येत्या शनिवारी 12 होणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एनआय ऍक्ट, मोटार वाहन अपघात, दिवाणी प्रकरणं आणि लेबर लॉ यांच्यासह विविध प्रकरणांचा निपटारा केला जाणार आहे. लोक अदालतीत प्रकरण निकाली लागल्यास पक्षकारांना त्याच दिवशी त्यांच्या प्रकरणाचा निकाल मिळू शकतो. त्यामुळे प्रलंबित प्रकरणं लोक अदालतीत आणावीत असं आवाहन भंडारा विधी सेवा प्राधिकरणानं केलं आहे. याआधी झालेल्या लोक अदालतींमध्ये 299 प्रकरणांचा निपटारा केला होता तर विशेष लोक अदालतींमध्ये 54 प्रकरणं निकाली काढली आहेत. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. साक्षरता लोकांसाठी, पृथ्वीसाठी आणि समृद्धीसाठी अशी यंदाची संकल्पना आहे. युनेस्कोतर्फे दिले जाणारे आंतरराष्ट्रीय साक्षरता प्रसार पुरस्कार आज मेक्सिकोमध्ये प्रदान करण्यात येणार आहेत. साक्षरता दिनानिमित्त दिलेल्या संदेशात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलंय की साक्षरतेमुळे ज्ञान, संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडतात. सुशिक्षित आणि सक्षम नागरिक हा विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या

0: नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशाच्या पश्चिमेकडच्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी समर्पित रेल्वे मार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्याचं लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मालवाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या 3 टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे. उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे. राज्यात नोकरभरती खेळाडूंच्या आरक्षणाबाबत सुरक्षित आरक्षण धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. त्यानुसार यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठीच्या 5% आरक्षणाबाबत सुधारित धोरण लागू होईल. त्यामुळे याबाबत यापूर्वीचे सर्व शासन निर्णय, शासन शुद्धीपत्रक, परिपत्रक, पत्र रद्द होतील. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा रिकव्हर दुहेरीच्या अंतिम फेरीत हरविंदर सिंह आणि विजय सुंडी यांनी स्लोवाकियाच्या खेळाडूंना हरवून सुवर्णपदक मिळवलं. तर कंपाऊंड प्रकारात तोमर कुमार आणि श्यामसुंदर स्वामी यांनी इराकच्या तिरंदाजांचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 555 अंकांची घसरण झाली आणि तो 75,578 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 144 अंकांची घसरण नोंदवत 23,635 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 102.8 FM और न्यूज ऑन AIR ऐप पर हम विविध भारती मुंबई से बोल रहे हैं. लीजिए अब सुनिए कार्यक्रम छाया गीत.
2: गिरा करते थे तन्हाई में ये तमाशा सरे बाजार भी हो सकता है. मुझ पे ताना ना कसो, मुझको ना पागल समझो. मैं भी इंसान हूँ, मुझे भी प्यार हो सकता है. उसकी चौखट पे जाना, जरा थाम के दिल अपना. वहाँ इकरार भी इनकार भी हो सकता है. आज

0: When we work together, possibilities become progress.
1: प्रस्तुत कार्यक्रम तैराने नए
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
2: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन. जगाच्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्राचा इतिहास UPI शिवाय पूर्ण होणार नसल्याचं प्रतिपादन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि मराठा आरक्षण प्रश्नावरचे सर्व मुद्दे सोडवल्याचा सरकारचा दावा. मनोज जरांगे यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा. जगात वित्तीय तंत्रज्ञान या विषयावरची कोणतीही चर्चा UPIचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत केलं. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. जगातल्या सध्याच्या संघर्षपूर्ण आणि अस्थिर परिस्थितीतही भारतावरचा जगाचा विश्वास वाढत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. जगातल्या अधिकाधिक देशात UPIचा स्वीकार व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं भारताचं सॉवरिन रेटिंग 1 स्थान वर चढवलं आहे आणि ही प्रगती भारतानं 30 वर्षांनंतर केली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उद्घाटनापूर्वी त्यांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्यांशी संवाद साधला आणि विविध दालनांना भेट देऊन फिनटेक क्षेत्रात होत असलेल्या नवोन्मेषाविषयी जाणून घेतलं. 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्ये 80 हून जास्त देशांमधून 8,000 पेक्षा जास्त संस्था, 5,000 पेक्षा जास्त स्टार्टअप्स, 120 पेक्षा जास्त नियामक, 500 पेक्षा जास्त गुंतवणूकदार तसंच धोरणकर्ते, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या, गुंतवणूकदार आणि इतर भागधारक सहभागी होणार आहेत. देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या मार्गांचं लोकार्पण बडोद्यातून केल्यावर ते बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाच्या पश्चिम भागातल्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित हा रेल्वेमार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण आज मोदी यांनी केलं.
2: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है. इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है.
1: प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी वेगवेगळे लोहमार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा जास्त मालगाड्या धावू शकतील. शेतकऱ्यांना नाशवंत माल बाजारपेठेत जलदगतीनं पोहोचवण्यासाठी या मार्गाचा फायदा होईल. JNPT ला देशाच्या विस्तीर्ण भूभागाशी जोडणारी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. या माध्यमातून देशातील सुमारे 55% कंटेनर वाहतूक हाताळणाऱ्या JNPT च्या माध्यमातून होणाऱ्या मालवाहतुकीत या मार्गिकेमुळे मोठी वाढ होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मालवाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या 3र्या टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. रायगड, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांमधून 178 किलोमीटर लांबीचा हा लोहमार्ग जात असून त्यावर 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे. या कॉरिडॉरमुळे JNPT बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार असून 2030 पर्यंत JNPT दशलक्ष TU पेक्षा जास्त क्षमतेचं देशातलं पहिलं बंदर ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या कॉरिडॉरवरच्या सुविधांबद्दल त्यांनी सांगितलं.
3: न्यू उंबरगाव ते JNPT ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती, जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये पहिल्यांदा, कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे.
1: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णू देववर्मा म्हणाले. या कॉरिडोरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले. सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
0: राज्यात नोकर भरतीत खेळाडूंच्या आरक्षणाबाबत सुधारित आरक्षण धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. त्यानुसार यशस्वी खेळाडूंना शासकीय निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षण लागू होईल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी प्रगती प्रकल्प सन 2026 ते 2031 या कालावधीत राबवण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घ्यायला तसंच त्यात राज्य शासनाचा हिस्सा समाविष्ट करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेले सर्व मुद्दे सोडवले आहेत, तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्यात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी भूमिका मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना मांडली.
4: शिष्टमंडळ जाऊन आम्ही जवळ आलो ना, शिष्टमंडळ आम्ही स्वतः गेलो, चर्चा केली, सगळ्या मुद्द्याचं निराकरण केलंय. आता त्यांनी त्याच्यात विचार केला पाहिजे की सरकार ज्यावेळी एक पाऊल पुढे येतात, आपणही दोन पाऊल पुढे येऊन सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद दिला पाहिजे.
0: 58 लाख नोंदी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये लावल्या आहेत. सरकारनं घेतलेल्या निर्णयांप्रमाणे निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी आजपासून मराठवाड्यातले दौरे सुरू केले आहेत. त्यांच्या दौऱ्यातूनही वस्तुस्थिती समोर येईल असं विखे पाटील म्हणाले. कुणबी दाखले देण्याच्या प्रक्रियेलाही गती यावी म्हणून शिबिरांचं आयोजन मंडळ स्तरावर केलं जाणार आहे. यासाठी लोकांनीही अर्ज केले पाहिजेत असं ते म्हणाले. सरकारचं शिष्टमंडळ यापुढे जरांगे यांच्या भेटीला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे समाजासाठी विखे पाटील यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. दरम्यान मराठा आंदोलकांनी मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं ओबीसी मराठा आरक्षणाचा मुद्दा 2 दिवसात सोडवावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना तसंच एसटी बसना टोलमाफी देण्यात आली आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्यांवर गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन अशा आशयाचे स्टिकर स्वरूपातील विशेष टोल माफी पास दिले जातील. शिवसेनेनं पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांच्यासह एकंदर 7 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. बेजबाबदार वागणूक आणि पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई केल्याचं पक्षाच्या पत्रकात म्हटलं आहे. दहीहंडीच्या दिवशी जखमी गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडण्यावरून आणि कथित पैशांच्या प्रकरणावरून पक्षाचे पदाधिकारी आणि रुग्णालय प्रशासनात वाद झाला होता आणि यावर एकंदर 17 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज या प्रकरणी पालघर पोलिसांनी राहुल घरत यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी पावसानं ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातल्या सोयाबीन पिकासह उडीद तूर मूग ऊस फळबागा वाळून गेल्यानं शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी दिलं आहे. राज्यात विदर्भ मराठवाडा आणि इतर भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून पाऊस न पडल्यानं सोयाबीनसह इतर पिकांवर संकट आलं आहे. त्यामुळे सरकारनं नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करावा आणि जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचा स्वतंत्र रकाना असावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती असं काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य हरीश चौधरी यांनी आज मुंबईत सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन. जगाच्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्राचा इतिहास यूपीआय शिवाय पूर्ण होणार नसल्याचं प्रतिपादन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि मराठा आरक्षण प्रश्नावरचे सर्व मुद्दे सोडवल्याचा सरकारचा दावा. मनोज जरांगे यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
5: FM और न्यूज ऑन AER ऐप पर हम विविध भारती मुंबई से बोल रहे हैं. लीजिए अब सुनिए कार्यक्रम जयमाला.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। यूपीआय प्रमाणेच विमा आणि इतर वित्तीय उत्पादनं सुलभतेनं नागरिकांना मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मुंबईत उद्योजकांना आवाहन। वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश। खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 2 सुवर्णपदकांसह 5 पदकं। यूपीआयप्रमाणेच विमा, कर्ज मिळवणं, निवृत्ती वेतन, शेअर बाजारातले व्यवहार यासारख्या गोष्टी नागरिकांना सुलभरित्या उपलब्ध करून देण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जगभरातल्या उद्योजकांना केलं। प्रधानमंत्र्यांनी मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते।
1: फिनटेक, इन्शुरन्स प्रोडक्ट्स और अन्य फाइनेंशियल सर्विस तक भी एक्सेस आसान बना सकता है। ये सब भी उतने ही सरल, सहज और सुलभ हो सकते हैं जितना आसान आज QR कोड से पेमेंट करना है।
0: जगात वित्तीय तंत्रज्ञान या विषयावरची कोणतीही चर्चा यूपीआयचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे गौरव उद्गार त्यांनी यावेळी काढले। आता हे तंत्रज्ञान 11 देशांमध्ये सक्रिय असून आणखी इतर देशांमध्ये त्याचा स्वीकार व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना यूपीआयची सुविधा मिळाली तर मायदेशी पैसे पाठवणं सुलभ होईल, तसंच हे तंत्रज्ञान आपण विकसित केलं असल्यानं त्याचे नियम आपल्याला ठरवता येतील, असंही ते म्हणाले। वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्र बळकट करण्यासाठी नवोन्मेष आणि सायबर सुरक्षा या दोन घटकांवर भर देण्याचं आवाहन त्यांनी केलं।
1: पहला, हमें भारत में साइबर सिक्योरिटी को टॉप नॉच बनाना है। दूसरा, हमारी इंडस्ट्री के पास अपने इथिकल डेटा प्रोटेक्शन स्टैंडर्ड्स होने चाहिए। तीसरा, हमें एक मजबूत फिनटेक रेगुलेटर इंडस्ट्री इनोवेशन इकोसिस्टम बनाना है। और चौथा, हमारे पास एक फिनटेक कंज्यूमर प्रोटेक्शन इंडेक्स होना चाहिए जिसके आधार पर हर कंपनी की पारदर्शी रेटिंग हो सके।
0: जगातल्या सध्याच्या संघर्षपूर्ण आणि अस्थिर परिस्थितीतही भारतावरचा जगाचा विश्वास वाढत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली। जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं भारताचं सॉव्हरिन रेटिंग एक स्थान वर चढवलं आहे आणि ही प्रगती भारतानं 30 वर्षांनंतर केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। त्यापूर्वी त्यांनी राज्यातल्या नागरिकांना आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। उद्घाटनापूर्वी प्रधानमंत्र्यांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्यांशी संवाद साधला आणि विविध दालनांना भेटी देऊन फिनटेक क्षेत्रात होत असलेल्या नवोन्मेषाविषयी जाणून घेतलं। 11 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत 80 जास्त देशांमधून 8,000 जास्त संस्था सहभागी झाल्या आहेत। देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या मार्गांचं लोकार्पण बडोद्यातून केल्यावर ते बोलत होते। देशाच्या पश्चिम भागातल्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित हा रेल्वेमार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे। त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3र्या टप्प्याचं लोकार्पण मोदी यांनी आज केलं।
1: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है। डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है। इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है।
0: प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी वेगवेगळे लोहमार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430 जास्त मालगाड्या धावू शकतील। शेतकऱ्यांना नाशवंत माल बाजारपेठेत जलद गतीनं पोहोचवण्यासाठी या मार्गाचा फायदा होईल। JNPTला देशाच्या विस्तीर्ण भूभागाशी जोडणारी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे। या माध्यमातून देशातली सुमारे 55% कंटेनर वाहतूक हाताळणाऱ्या JNPTच्या रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या मालवाहतुकीत या मार्गिकेमुळे मोठी वाढ होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेले सर्व मुद्दे सोडवले आहेत, तरी त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्या असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी भूमिका मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना मांडली.
2: शिष्टमंडळ आम्ही स्वतः गेलो, चर्चा केली, सगळे मुद्द्याचं निराकरण केले. आता त्यांनी त्याच्यात विचार केला पाहिजे की सरकार ज्यावेळी एक पाऊल पुढे येतात, आपण एक दोन पाऊल पुढे येऊन सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद दिला पाहिजे.
0: राज्यातल्या प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबत सुसूत्रता आणण्यासाठी सुधारित धोरण लागू करायला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या सुधारित धोरणानुसार आरक्षणासाठी पात्र खेळाडूंना 3 महिन्यांच्या मुदतीत क्रीडा प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करून घेणं आवश्यक आहे. ऑलिम्पिक समर स्पर्धांमधले 2005 नंतर सलग 3 ऑलिम्पिक गेम्समध्ये समाविष्ट असलेले खेळ, तसंच कबड्डी, खो खो, बुद्धिबळ, मल्लखांब आणि क्रिकेट हे खेळ आरक्षणासाठी पात्र असतील. पात्र खेळांची ही अट ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, आशियाई, पॅरालिम्पिक आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना लागू राहणार नाही. अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबईतल्या जुहू इथल्या इस्कॉन मंदिरातल्या गोविंदा उपहारगृहासह एकंदर 11 उपहारगृहांचा परवाना निलंबित केला आहे. त्यात इस्कॉन मंदिरातल्या गोविंदा उपहारगृहासह इतर 2 उपहारगृहांचा समावेश आहे. गेल्या आठवडाभरात अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या तपासण्यांमध्ये

या उपाहारगृहांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं गंभीर उल्लंघन आढळून आल्यानं ही कारवाई केली असल्याचं एफडीएच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. याशिवाय झेप्टोच्या मालाड आणि कळव्यातल्या केंद्रांवरही एफडीएनं कारवाई केली आहे. जाती आधारित जनगणना करण्याची मागणी करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेनं मंजूर केला. जनगणनेच्या प्रक्रियेचा लाभ प्रत्येकाला मिळाला पाहिजे, तसंच लोकसंख्येचं जातवार सामाजिक स्थान स्पष्टपणे दिसलं पाहिजे. या हेतूनं जनगणनेत जातीची नोंद करावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अधव अर्जुन यांनी दिली. नवी दिल्लीत येत्या 12 आणि 13 तारखेला होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. द्विपक्षीय चर्चेदरम्यान उपस्थित होणाऱ्या अनेक मुद्द्यांपैकी रशिया युक्रेन संघर्ष हा एक महत्वाचा मुद्दा असेल असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि चीनमधले संबंध हळूहळू सकारात्मक दिशेनं वाटचाल करत असल्याचं जयस्वाल म्हणाले. संबंधांमधली ही हळूहळू होणारी सुधारणा आणि दोन्ही देशातल्या लोकांचे परस्पर संबंध अत्यंत महत्वाचे आहेत असंही त्यांनी नमूद केलं. नेपाळमधल्या विनाशकारी पुराबाबत ते म्हणाले की भारतानं या संकटाच्या वेळी तत्परतेनं प्रतिसाद दिला असून मदत, बचाव आणि पुनर्बांधणीच्या कामात सहकार्य करणं सुरूच ठेवेल. आतापर्यंत 7 विमानांद्वारे 95 टन मदत सामग्री पाठवण्यात आली असून आणखी काही मदत सामग्री लवकरच पाठवली जाईल अशी माहिती जयस्वाल यांनी दिली. जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेच्या शेवटून दुसऱ्या दिवशी आज भारतानं 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशा 5 पदकांची कमाई केली. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात विद्यमान विश्वविजेता तोमन कुमार आणि श्याम सुंदर स्वामी या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं, तर सांघिक रिकर्व्ह प्रकारात हरविंदर सिंग आणि विजय सुंदी यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात भावना आणि पूजा यांना चीनच्या संघाने पराभूत केल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं, तर W1 मिश्र प्रकारात स्वाती आणि आदिल मोहम्मद नझीर अन्सारी यांनीही रौप्य पदक मिळवलं. वैयक्तिक W1 प्रकारात स्वातीनं कांस्य पदक जिंकलं. महिलांच्या कंपाऊंड प्रकारात मात्र भारताचं कांस्य पदक हुकलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI प्रमाणेच विमा आणि इतर वित्तीय उत्पादनं सुलभतेनं नागरिकांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मुंबईत उद्योजकांना आवाहन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3र्या टप्प्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 2 सुवर्णपदकांसह 5 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

102.8 FM आणि न्यूज ऑन एअर ॲपवर ही विविध भारती मुंबई आहे. रात्रीचे 11 वाजले आहेत. आमची आजची शेवटची सभा समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सकाळी 5:55 शुभरात्री. जय हिंद.